सोई सोई सदा सच साहिब साचा साची नाई है भी होसे जाय न जासी रचना जिन रचाई रंगी रंगी भांति कर कर जिन